एकीकडे मी असं पाहिलं की आपलं शासन तर म्हणतंय की आम्ही खूप सकाळी निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ, कुंभमेळ्यासाठी 32,000, उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ, तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या.

एकीकडे मी असं पाहिलं की आपलं शासन तर म्हणतंय की आम्ही खूप सकाळी निधी वेगवेगळ्या कामांसाठी देऊ, कुंभमेळ्यासाठी 32,000, उपमुख्यमंत्री म्हणाले, मुख्यमंत्री म्हणाले 34,000 कोटी देऊ, तर या रकमेपैकी मी असं म्हणालो की 0.1% 32 कोटी रुपये जर सरकारने खर्च केले तर या राज्यातल्या 100-125 शाळा, मराठी शाळा ज्या बंद पडल्या त्या बंद पडल्या.